0: आखे ईश्वर आखे सैद आखे केते कीते बोध
1: आखे दानव आखे देव आखे सुनर मुंजन सेव
0: केते आखे आखण पाहे केते कह कह उठ उठ जाहे।